गरबी बॉयज पण प्रोग्राम बोजान. आम्ही प्रोग्रामिक प्रोड्युसर छे वसीम फारूक. यह आकाशवाणी श्रीनगर सैनिस दोमिस ऐलानस प्रेरू.